0: काम आ रहा हूँ। रे रावे तो मुगुन से मनाओ या को मेरे काम, रे रावे तो मुगुन से मनाओ या को बाजारे, रे रावे तो ना मारा वे मुया को फेरा ठावा इंसी वे दंडी वे या चाहिए, रे रावे दुनु जिरिका, रे रावे ता नाली बंद रुकुमा वेला वेला ने मोले लिया।
1: Rekena pe ukati wo singo ranzo chochilo ni halu kalani nye chikanle habari cho mpira hina wo i programa yo tana vo mpira mwistu ucho varadi msemiki za 40 minuti 4 razo chochilo minuto 40 mbala uvri umu iwan la Konstantin Warila unu kanlura da washa wal moyo tuendeni tukalime